श्रोते हो सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या पहिल्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करीत आहोत. या सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 18 आषाढ शके 1948 अर्थात 9 जुलै 2000

तुम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीडी केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 6 वाजता आहे. सहक्षेपित करीत आहोत हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो सकाळची 6:05 झालेत. प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला वासुदेवानंद सरस्वती यांचं दत्तात्रय स्तोत्र ऐकूयात अपर्णा नेने यांच्या आवाजात.

अपर्णा नेने यांच्या आवाजातील वासुदेवानंद सरस्वती यांचे दत्तात्रय स्तोत्र आताच आपण ऐकलं. श्रोतेहो मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना. राम कदम यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत वाणी जयराम.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण वाणी जयराम यांच्या आवाजात जगदीश खिबुडकर यांची भक्तीरचना ऐकली. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी.

रघुपती राघव गजरी गजरी आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूयात दत्ता पाटील यांचं भक्तिगीत प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजात. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दत्ता पाटील यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूयात प्रवीण दवणे यांची भक्तीरचना. गाता आहेत अजित कडकडे, संगीतबद्ध केली ही रचना नंदू होनप यांनी.

श्रोतो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. श्रोते, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अण्णा जोशी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत अनूप जलोटा.

ब्रह्मानंद यांची भक्तिरचना आपण ऐकली. अनुप जिरोटा यांच्या आवाजात आणि संगीत निर्देशनात मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रुतेहू शेवटी ऐकूयात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार मधुकर गोळवलकर.

0: श्रोतेहो, या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:41 झालेत. कृषीवाणी या कार्यक्रमात केळी पिकासाठी सिलिकॉनचे महत्व याविषयीची संकलित माहिती ऐकूया. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं.
1: केळी पिकाच्या वाढीसाठी सिलिकॉनचा वापर फायदेशीर या ठिकाणी असतो. सिलिकॉनमुळे झाडांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. केळी घडाची गुणवत्ता वजनात चांगली वाढ होताना दिसून येते. आज पिकांना आवश्यक 17 अन्नद्रव्यांच्या सोबत सिलिकॉन अन्नद्रव्याची सुद्धा खूप गरज असते. जमिनीमध्ये सिलिकॉनचे प्रमाण 200 ते 350 ग्रॅम प्रति किलो माती एवढे आहे, परंतु ते पिकांना उपलब्ध स्वरूपात नसल्याने त्यांचा उपयोग होत नाही. रासायनिक खतासोबत सिलिकॉनचा वापर सर्वच पिकांना फार महत्वाचा असतो. अनेक देशांमध्ये विविध यानुसार प्रयोग सिद्ध झालेले आहेत. केळी पिकामध्ये त्याचा वापर कसा केला जातो? तर सिलिकॉनचा वापर केल्यास केळीची उत्पादकता वाढण्यासाठी खूप वाव आहे. तसेच यावर उपयुक्त संशोधन झाले आहे. कर्नाटकमधील मुडीगेरी येथील डॉक्टर हनुमंतय्या यांनी केलेल्या प्रयोगानुसार सिलिकॉनचा 4 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीसाठी लागवडीनंतर 75 दिवसांनी दर 15 दिवसांनी 6 वेळा वापर केला तर त्याच्या गुणवत्तेवरती त्याचा परिणाम दिसून येतो. घड सटकवण्यावर त्याचे नियंत्रण कसे मिळवता येते? तर यामध्ये गारपीट असेल, वादळ असेल किंवा उष्ण तापमान यामुळे केळीचा घड मोडू शकतो. तसेच यामुळे केळीचे पाने फाटतात. पण सिलिकॉनचा वापर केल्यास खोड घडाचा दांडा आणि पाने मजबूत व कणखर बनतात. त्यामुळे घड सहजासहजी वाकत नाही किंवा मोडत नाही. पाणीही फाटण्याचे प्रमाण खूप कमी होते. केळीच्या फळावर अपाय होऊन बऱ्याच वेळा काळे डाग पडतात किंवा कीटकाद्वारे रस शोषण केल्यामुळे डाग पडताना दिसून येतात. सिलिकॉनचा फळावरती फवारणीद्वारे परिणाम केल्यास त्याचे डाग दिसून येत नाहीत. फळाची प्रत सुधारण्यासाठी हे महत्वाचे असते. पिकातील ताणतणावाचे नियंत्रण कशा पद्धतीने केले जाते? तर पिकाच्या उत्तम वाढीसाठी 15 ते 35 डिग्री अंश सेल्सिअस जे तापमान खऱ्या अर्थानं ते महत्वाचे असते. उन्हाळ्यामध्ये तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाते. मग थंडीत 5 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येते. अशा वेळी पिकांची मुळे अकार्यक्षम बनतात. त्यामुळे जमिनीतून होणारा अन्न पुरवठा आणि ऑक्सिजनचा साठा यामध्ये खूप बराचसा फरक जाणवतो.
0: केळी पिकासाठी सिलिकॉनचे महत्व याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं. आणि याबरोबरच आजचा कृषीवाणी हा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून क्रमशः आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोत्यांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहे, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात

0: इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडण्या असतात ह्या किडण्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इनटेक नाहीतर वॉटर इनटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते. स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. एक 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तो बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. मी त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही अशी 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिनेही लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Sen. श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला।
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि

0: कचऱ्याचे धोके। यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय। आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे। पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा। आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय। ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू। यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो। आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो। पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही। आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते। कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात। जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो। पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो। आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे। एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का। कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे। म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे। तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं। पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया। नमस्कार।
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून। आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात। याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत। पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्झवर. श्रोते, हो सकाळची 6:54 झाली आहेत.
1: आहो काका, रस्त्यात तुमचा शी आहो, सगळे आजारी पडतील.
2: हो चुकलं रे गड्या.
1: आहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
2: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
0: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते, हो सकाळची 6:55 झालीत. वेळ आहे आमच्या रूपरेषेची, पण त्याआधी काही जाहिराती.
5: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्डिओलॉजी

0: जनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
1: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून मुरडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक जालना रोड बीड.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
3: श्रोते, आमच्या ठळक कार्यक्रमांविषयी जाणून घेऊयात। सकाळी 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 8:40 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम। सकाळी 10:00 एक ही फिल्म यात ताल या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकू शकाल। 10:30 कॉलेज कॅम्पस यात फार्मसी प्रवेश प्रक्रिया, शिक्षणाच्या दिशा आणि करिअर संधी याविषयी प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। वेळ सकाळी 10:30। सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। तर 12:00 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तर 7:15 कलाविशेष। तर या होत्या काही ठळक रूपरेषेचे कार्यक्रमांचे भाग।

बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:58 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतेहो प्रसारित करीत आहोत नमस्कार बीड. बीड आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी अनिता देव आपलं स्वागत करते आहे. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. परळीच्या वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा घेतला राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणेने आढावा. आदिशक्ती मुक्ताबाई आणि शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या संस्थांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन. मुक्त कृषी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सौ केएसके काकू कृषी महाविद्यालयात प्रवेश सुरू. बीडमध्ये मोफत किडनी विकार तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ गोविंद कासट यांची उपस्थिती. परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. 4 कमांडोंच्या पथकाने मंदिर परिसराची पाहणी करून विद्यमान सुरक्षा व्यवस्था, प्रवेशद्वारे, सीसीटीव्ही, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची तपासणी केली. तसेच मंदिर प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या. विविध ठिकाणांहून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता शेगाव येथून झाले. 700 अधिक वारकऱ्यांसह 750 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी 23 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. या दरम्यान या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडहून परळी तालुक्यातील वडगाव दादाहरी येथे पालखीचे आगमन झाले आणि तेथे दुपारची विश्रांती घेऊन पालखी परळी येथील थर्मल पॉवर स्टेशन येथे मुक्कामी असणार आहे. परळीत पालखीचे 2 मुक्काम असतील तर दुसरीकडे आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात पालखीचे आगमन झाले असून गेवराई शहरात बुधवारी तिचा मुक्काम असणार आहे. कृषी क्षेत्रात कौशल्याधारित शिक्षण घेऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सौ केएसके काकू कृषी महाविद्यालय म्हसोबा फाटा नगर रोड बीड येथे मुक्त कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी झेरॉक्स कागदपत्रांवर प्रवेश सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. अभ्यासक्रमामध्ये पीक व्यवस्थापन, रेशीम उद्योग, रोपवाटिका व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, माळी प्रशिक्षण, कृषी पत्रकारिता, कृषी उद्योजकता, कृषी प्रक्रिया तसेच डिजिटल कृषी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित होऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. संस्थेचे सहसचिव डॉ गोविंद साळुंके आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी मोरे यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कौशल्याधारित शिक्षणाचा लाभ घेऊन कृषी क्षेत्रात यशस्वी करिअर घडवावे असे आवाहन केले आहे. जैन सोशल फेडरेशन अहिल्यानगर संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल बीड येथे बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी मोफत किडनी विकार तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर कारणांमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. वेळेत निदान आणि योग्य उपचार न झाल्यास किडनीचे गंभीर आजार उद्भवू शकतात. ही बाब लक्षात घेऊन बीड शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आणि आता दिनविशेष. 1969 वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला. 1951 भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. 1893 डॉ डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली. 1877 पहिली विम्बल्डन स्पर्धा सुरू झाली. 1873 मुंबई शेअर बाजार

0: क्लोव्हर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली। सहक्षेपित करीत आहोत 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। 7:10

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन। अतिवृष्टी संदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत। मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि लातूरसह काही भागात भूकंपाचे धक्के। आणि आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान। आता सविस्तर बातम्या। यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना

0: यांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. गेले काही दिवस देशभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यंदा 442 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: उम्मीद आहे की अच्छी वर्षा के कारण अब बोनी का क्षेत्र तेजी से बढ़ेगा. मानसून में देरी के कारण तुअर, सोयाबीन और कपास पर थोड़ा प्रतिकूल बोनी पर प्रभाव पड़ा है और अब किसानों को यह सलाह दी जा रही है कि इनकी जगह, क्योंकि अब देर हो जाएगी, तो मक्का, बाजरा और मूंग जैसी कम अवधि की फसल जो कम समय में आ जाती है उनकी बुआई को प्राथमिकता दें.
0: महाराष्ट्रातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी दिलं. दरम्यान राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत निवेदन सादर केलं. मुंबई पुणे मार्गावर कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळल्या प्रकरणी काही जणांनी जनतेची दिशाभूल करणारी विधानं केल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. या भागातली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी तज्ञांकडनं शिफारशी मागवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुंबईत काल पावसानं उसंत घेतली असली तरी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या 4 तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सध्या 28,934 तर नागमठाण धरणातून सुमारे 50,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी इथल्या कचरा डेपो परिसरात काल दुपारी इमारत ढासळली. या इमारतीत सुमारे 23 नागरिक अडकले होते. त्यापैकी एकूण 14 नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरित नागरिकांचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोकण आणि खान्देशासह अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि आंबेगावसह घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून माळशेज घाट, नाणेघाट, शिवनेरी किल्ला आणि भीमाशंकरसह इतर पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी सध्या निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसगाड्यांचं विद्युतीकरण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी सर्व मदत करण्यात येत आहे. 16 ऑगस्टपासून या वाहनचालकांना मराठी भाषा येत नसल्यास वाहन परवाना रद्द केला जाईल असा इशारा परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला. ते म्हणाले,
2: आम्ही आता 1989 कायद्यामध्ये सुधारणा केली आणि नियम 22, नियम 78, नियम 85 या नियमामध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्टपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याबाबतची अधिसूचना काढलेली आहे. पूर्वी जर मराठी व्यावहारिक नाही आलं तर दंडाच्या स्वरूपात त्यांना पावती त्यांची फाडत होतो तो मात्र आता मात्र जर त्यांना मराठी आलं नाही तर आम्हाला त्यांचं लायसन्स रद्द करण्याची या नवीन कायद्यामध्ये तरतूद आहे.
0: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांचं संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल विधानभवनात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाची सुनावणी लवकरच सुरू व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक अर्ज दाखल करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत जे आणि केईएम रुग्णालयात चीरफाड़ न करता यंत्राद्वारे शवविच्छेदन प्रक्रिया

येत्या 2 ते 3 महिन्यात सुरू होईल। ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र यंत्राद्वारे शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली। शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। छत्रपती संभाजीनगर नांदेडसह मुंबई नागपूर पुणे इथल्या बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 50 वरून 100 करण्यात येणार आहे।

0: व्यवसाय करतात. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केल्यावर अवघ्या काही दिवसात त्यांना आवश्यक साहित्य घरपोच प्राप्त झालं. याबाबत प्रतिभा हवळे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या,
1: छोटीशी माझी मशीन होती, मी त्याच्यावर म्हणजे छोटा व्यवसाय करत होते, पण आता ती मशीन भेटल्यामुळे माझा त्याच्यापासून मोठा व्यवसाय झाला. पीएम विश्वकर्मा योजनेचे हे साहित्य सगळं भेटलं मला, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि आमदार राणादादा पाटील यांच्या सहकार्याखाली हे म्हणजे व्यवसाय चालू झाला, हे त्यांचे आभार मानत आहे.
0: मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या बूथ प्रतिनिधींनी सहयोग देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते. राजकीय पक्षांकडून नियुक्त प्रतिनिधींनी आपल्या परिसरात मतदारांकडून अर्ज भरून जमा करावेत अशी सूचना त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली, तर अन्य एका प्रकरणात सातबारावर नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी एका कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोते, सकाळची 7:20 झाली आहेत.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
6: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
8: हो?
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
9: दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
10: कॉलेज कॅम्पस,
11: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
12: तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअर

सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. सहक्षेपित करीत आहोत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:25

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप त्या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्वाची ताकद आहे. गावकरी, शेतकरी

0: अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो, त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
1: वा,
0: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव,
1: ओके,
0: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गट शेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कप मध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासात निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेड मध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ते एनजीओ सीएसआर कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जाग करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंग वरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग वरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे.

0: चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी करी तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये?
1: होलसेल.
0: होलसेल मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो. खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्र शुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे. म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे. म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेतीशाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतात ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा. कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड, त्याला अमुक अमुक उपाय, हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत. म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँथेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा

0: वेगवेगळे डॉक्टर आहेत, तरी सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तम रित्या गेले आता 5 वर्ष हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोतेहो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह. हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे 102.9 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत अवधूत गुप्ते.

0: या गाण्याच्या आधी ऐकूयात जाहिरात.
1: दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मा,
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची, नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची। मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये। पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन।

वैशाली सामंत यांच्या आवाजात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतकार होते अवधूत गुप्ते. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत. त्यानंतर लगेचच 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तेव्हा सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची

आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे एआरडीई ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या सीएसआयआर यूजीसी नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या

0: विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

मंडळी रामकृष्ण हरी। जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला, तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि अळंदीत दाखल झाले होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला। यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे। पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक। आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे। अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत। पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं। या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती। दुपारी 2 वाजता

0: असता भर पावसात नेत्र दीपकशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशी वाचा भैरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकामुळे वृद्ध होती तरणे नाचत नाचत जायरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहुरे. हा वैष्णवांची मांडियाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल हा जो सगळा सोहळा होणार आहे याबाबत थोडंसं सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन सामान्य प्रशासन नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं असं आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे. हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवे घाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असंही आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी जिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
0: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थाननं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थाननं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थानची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील.

0: परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे. कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही दोन मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जे काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः एकेका बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, तर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्या चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्णारी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळं आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आत्ता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊसवरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य सुख

0: चांगलं राहू याच्याकरता मी प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10 ते 12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे. खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कुणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो. आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढी ही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावा चालू केला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे गोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानांनी ऐकू की मुखानी गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
4: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकानात संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
5: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे, प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण सेवा ही आठवड्याची सेवा आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडं आम्ही जातो सेवेला.

0: सेवेला जातो तर आता इथं माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपला आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन, आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
1: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंस वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंस वाटलं.
0: वाटलं म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला मागं हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
2: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत
2: शारिप तोशी का संगीत और वक्त है कार्यक्रम में एक छोटे अंतराल का.

0: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म से हा कार्यक्रम.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतेहो, एक ही फिल्म या कार्यक्रमात आजचा चित्रपट कोणता असेल बरं? तर श्रोतेहो, आजचा चित्रपट आहे ताल. ताल या चित्रपटातील आज आपण काही गाणी ऐकणार आहोत. पण ताल या चित्रपटाची काही अत्यंत सुंदर अशी माहिती मला मिळाली आणि म्हणून तुम्हाला ती शेअर करावीशी वाटते. अर्थातच ताल हा चित्रपट प्रदर्शित झाला ते साल होतं 1999 आणि एक अत्यंत लोकप्रिय हिंदी संगीतमय प्रेमकथा म्हणून ताल हा चित्रपट ओळखला जातो. दिग्दर्शक आणि निर्माता सुभाष घई, संगीत AR रहमान यांचं, तर गीतकार आनंद बक्षी. यात श्रोतेहो मुख्य कलाकार होते ऐश्वर्या रॉय, ज्यांनी मानसी हे पात्र निभावलं होतं. तर अक्षय खन्ना होते मानव आणि अनिल कपूर होते विक्रांत कपूर, तर अमरीश पुरी हे सुद्धा यात होते. या चित्रपटाची जर आपण एक छोटीशी झलक किंवा एक सार बघितला तर चित्रपटात मानसी आणि मानव यांची प्रेमकथा दाखवली आहे. यातलं वैशिष्ट्य म्हणजे काय तर सामाजिक स्तरातील जो फरक आहे, गैरसमज आहे आणि परिस्थितीमुळे ती दोघंही जी काही दूर झालीये ते कथानक या चित्रपटात आपल्याला दिसतं. आणि नंतर प्रसिद्ध संगीत निर्माता विक्रांत कपूर मानसीला गायिका म्हणून संधी देतात आणि ती गोष्ट मात्र अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. त्यासाठीच हा चित्रपट बघावा असा आग्रह असेल. पुढे अनेक घडामोडीनंतर प्रेम आणि विश्वास आणि नात्यांची जी खरी किंमत अधोरेखित करणारा जो शेवट आहे ना, तो चित्रपटात अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवलाय. आणि त्यातली गाणी तर अत्यंत लोकप्रिय आहेत. अगदी आपण शीर्षक गीत घेतलं ताल से ताल मिला, हे तर छान आहेस, शिवाय इश्क बिना, रमता जोगी, कही आग लगे नहीं सामने, ही गाणी त्यातली प्रसिद्ध. चला आणखीन काही माहिती मिळवूया ताल या चित्रपटाबद्दल. पण आपण त्यातलं एक गीत ऐकूयात जे की अत्यंत सुमधुर असं गीत आहे. अनुराधा श्रीराम, सुजाता, सोनू निगम आणि AR रहमान यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार

श्रुती हो ताल या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकतोय. यानंतरचं जे गीत आहे ना ते तर अत्यंत सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानलं जातं, ते म्हणजे रमता जोगी. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य काय माहिती का श्रुती हो? तर हे अद्वितीय संगीत तर या गाण्यामध्ये आहेच, पण संगीतकार ए आर रहमान यांनी पंजाबी लोकसंगीत, सुफी संगीत आणि आधुनिक अशा ऑर्केस्ट्रेशन यांचा अत्यंत सुंदर असा संगम या गाण्यातून साधलाय. जोशीपूर्ण गायन तर आहेच, अर्थात सुखविंदर सिंग हे नाव जरी उच्चारलं तरी त्यांची अनेक गाणी, उत्साहित गाणी पटापट आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि अत्यंत सुमधूर असा गोड आवाज असलेली गायिका म्हणजे अलका याज्ञिक यांच्या अगदी दमदार आवाजामुळे हे रमता जोगी जे गाणं आता आपण ऐकणार आहोत ना, त्या गाण्याला खूप विशेष दर्जा, ऊर्जा आणि एक भावनिक खोली प्राप्त झालीय. गीतकार आनंद बक्षी यांनी तर प्रेम, विरक्ती आणि अध्यात्म यांची प्रतिकात्मक मांडणी यातनं केली आहे असं म्हणायला हरकत नाही. नृत्य रचना तर वा, ऐश्वर्या राय बच्चन यांचा पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा तो मिलाफ असलेला नृत्याविष्कार श्रोते हो एकदा तर बघायलाच पाहिजे. चित्रपटातलं महत्व अर्थात हे गाणं हे सगळंच नायिकेच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्याचं प्रतिनिधित्व करतं हे मात्र नक्की, आणि कथानकाला पुढे नेण्याचंही काम हे गीत करतंय. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहेत, तरीही गाणं, मैफिल, नृत्य प्रयोग आणि संगीत कार्यक्रमांमध्ये आजही तितक्याच आवडीने यातली गाणी ही सादर केली जातात. तेव्हा ऐकूया हे सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं हे सुमधुर गीत.

श्रोते हो, यानंतरचं गीत जे आहे त्याचे बोल आहेत नहीं सामने तू। श्रोते हो, हे सुद्धा अत्यंत भावस्पर्शी आणि सुरेल गीतांपैकी एक मानलं जातं। ए आर रहमान यांनी अतिशय शांत, मधुर आणि भावपूर्ण धून तयार केली आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताची एक सुंदर छटा आणि आधुनिक संगीताचा सुंदर मिलाफ या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतो। हरिहरण आणि सुखविंदर सिंग यांच्या आवाजामुळे तर गाण्यातील विरह, ओढ आणि प्रेमाची भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते। विशेषतः सुरुवातीचा प्रियसी हा आलाप या गाण्याची सुंदर ओळख बनलाय। आनंद बक्षी यांनी प्रेमातील अंतर

असूनही मनाने जवळ असण्याची भावना यात अत्यंत सुंदर शब्दात मांडली आणि अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संयत अभिनयामुळे गाण्याचा भावनिक परिणाम हा अधिक प्रभावी होतो. मंदलय, मृदुवाद्य संगीत आणि सुरेल आलाप यामुळे हे गाणं अत्यंत ध्यानमय आणि शांत अनुभव देतं. हे गाणं प्रेमगीतांच्या यादीतही श्रुतेहो आजही अजरामर मानलं जातं आणि संगीतप्रेमी विशेषत त्यांच्या सुरेल धून आणि भावपूर्ण गायनासाठी त्याचं कौतुक करतात.

बिछड़ के भी तू मुझसे जुदा नहीं, मेरे पास तू है, मेरे पास है तू। श्रोते हो, यानंतरचं अत्यंत सुमधुर गीत म्हणजे करिये ना, हे तालमधलं अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण असं प्रेमगीत। शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि आधुनिक वाद्यमेळ यांचा सुंदर संगम म्हणजे ही सर्वोत्तम रचना। अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांच्या भावपूर्ण आवाजामुळे तर या गाण्याला अगदी वेगळीच उंची मिळाली आहे। आनंद बक्षी यांनी प्रेमातील संकोच, आकर्षण आणि भावनिक जवळीक अतिशय सुंदर शब्दात या गाण्यातून व्यक्त केली आहे। गाण्याची सुंदर चाल रोमॅन्टिक आणि कानाला सुखावणारी आहे, त्यामुळे हे ऐकताना एक वेगळाच अनुभव येतो। ऐश्वर्या राय बच्चन आणि अक्षय खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गीत त्यांच्या पात्रातील प्रेम आणि भावनिक नात्याला अधिक प्रभावीपणे दाखवतं। बासरी, तबला, तंतुवाद्य आणि सिंथेसायझर

श्रोतेहो, आता सगळ्यात शेवटी ताल से ताल मिला हे ताल या चित्रपटाचं शीर्षक गीत आता आपण ऐकणार आहोत, की जे की सर्वाधिक गाजलेल्या गीतांपैकी एक आहे. या गाण्यात संगीत, नृत्य, प्रेम, निसर्ग यांचा अत्यंत सुंदर संगम दाखवला आहे. ताल से ताल मिला म्हणजेच काय तर दोन हृदयांचं, दोन मनांचं आणि दोन सुरांचं एकरूप होणं म्हणजेच हे गीत. ऐश्वर्या रॉय यांनी केलेला अभिनय तर अत्यंत सुंदर नृत्य, वेशभूषा आणि निसर्गरम्य लोकेशनमुळे तर हे गाणं दृश्यही अत्यंत आकर्षक असं ठरलंय. या गाण्याला अलका याज्ञिक यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा

या पुरस्कार मिळाला तर ए आर रहमान यांच्या संगीताचेही विशेष कौतुक झाले. श्रोतेहो हे गीत म्हणजे चित्रपटाचे शीर्षगीत नाही तर संपूर्ण चित्रपटाच्या भावविश्वाचे प्रतिनिधित्व करतं. सुरेल संगीत, काव्यमय शब्द, अप्रतिम गाणी, अप्रतिम गायन आणि मनमोहक चित्रीकरण यामुळे तालसे तालमिला हे हिंदी चित्रपट संगीतातील अजरामर गीत म्हणून आजही ओळखलं जातं.

0: श्रोतहो, या सुमधूर अशा गीताबरोबरच आपण आजचा एकही फिल्म हा कार्यक्रम संपवित आहोत. आजचा चित्रपट होता ताल आणि याचे संगीतकार होते ए आर रहमान, तर गीतकार होते आनंद बक्षी. चला तर या सुमधूर गीताबरोबरच आजचा एकही फिल्म हा कार्यक्रम संपला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतहो, सकाळचे 10:32 झाली आहेत.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889736191. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमाची वेळ झाली. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत फार्मसी प्रवेश प्रक्रिया शिक्षणाच्या दिशा आणि करिअर संधी याविषयी प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत, ऐकूया.
1: कॉलेज कॅम्पस. College campus.

0: आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण फार्मसी शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि या विषयाच्या अनुषंगाने जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ बी फार्मसी अँड रिसर्च सेंटर शिवाजीनगर गढी रोड गढी गेवराई इथले प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख हे आपल्या सोबत आहेत. फार्मसीच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, थँक्यू मॅम.
0: सर प्रत्येकाला काही क्षेत्र ही नवी असतात आणि आपलं ध्येय आणि आपल्याला पडलेले मार्क्स हे खूपदा आपल्या विचारांना बदल देतात किंवा एक वेगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. तर फार्मसीच्या माध्यमातून जर मला शिक्षण घ्यायचं असेल तर फार्मसीचं महत्व काय सांगता येईल, का आपण फार्मसी घेतलं पाहिजे, याचं विशेष काय सांगता येईल?
1: मॅडम, फार्मसी हा विषय हेल्थ सेक्टरशी निगडीत आहे.
0: बर,
1: हेल्थ सेक्टरशी निगडीत ही ब्रांच आहे. याचे महत्व आपण कोविड काळामध्ये पाहिले, जाणवले देखील सर्वांनाच. विषय होता मेडिसिनचा, मेडिसिनची काय आवश्यकता होती आणि त्यासाठी सर्वांनी काय फेस केलं हे आपण त्या काळामध्ये जाणवलं, आपल्याला आपण पाहिलं देखील.
0: येस,
1: ह्यामध्ये की हेल्थचा एक मोस्ट इम्पॉर्टंट पिलर हा एक फार्मा फील्ड आहे, फार्मसी फील्ड आहे.
0: तर हेल्थ सेक्टरच्या संबंधित असा हा विषय आहे, त्यामुळे अतिशय महत्वाचा आहे.
1: यामध्ये मी एक आणखी सांगू इच्छितो मॅडम, जर सुरुवात म्हणजे बेस कोणता की डी फार्मसी दोन वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स पासून ते पीएचडी पर्यंत शिक्षण यामध्ये येतं. तुम्ही एक साधा कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून ते इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत तुम्ही जाऊ शकता ह्यामध्ये. त्या अनुषंगाने तुम्ही याचा विचार केला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ह्या फील्डकडे येणार आहेत त्यावेळेस.
0: बर, म्हणजे हा प्रवास खूप चांगला, मोठा आणि ध्येयापर्यंत पोहोचवणारा असा असू शकतो. ज्यांना फार्मसी सारखं क्षेत्र निवडून स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा एक चांगलं क्षेत्र निवडायचं आहे, स्वतःची एक वेगळी काहीतरी फार्मा कंपनी काढून कुठल्या तरी औषधाचं प्रोडक्शन करायचंय, एक नाव वेगळं तयार करायचंय, ही जी कल्पना ज्यांच्या डोक्यात आहे त्यांच्यासाठी फार्मसीचं हे शिक्षण म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी.
0: तर सर 11वी 12वीला नेमकं माझे कुठले विषय पाहिजे म्हणजे मला 12वीच्या नंतर फार्मसीकडे वळता येईल?
1: मॅडम, ह्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोलॉजी किंवा मॅथ तीन विषय जे असतील हे घेऊन तुम्ही 12वी पास झालेलं पाहिजे, तर त्यानंतर तुम्ही डी फार्मसी करता जाऊ शकता. ह्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोलॉजी और मॅथ हे आणि ह्यासह एमएससीईटी अँड नीट हे असेल तर तुम्ही बी फार्मसीकडे जाऊ शकता. डी फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे, बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि ह्यामध्ये फार्माडी आहे जो की 6 वर्षाचा कोर्स आहे, तो देखील तुम्ही 12वी नंतर तिकडेही जाऊ शकता. त्याकरता एमएससीईटी, नीट आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोलॉजी किंवा मॅथ हे सब्जेक्ट चालत आहेत.
0: बरं, याच्यासाठी काही गुणांची अट आहे का, पात्रता काय असते?
1: मॅडम, प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज मेरिट येतो त्याचं, हे पर्सेंटेज जी एमएससीईटी असेल, नीट किंवा फिजिक्स केमिस्ट्री जो ग्रुप असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ हा ग्रुप असेल ह्या अनुषंगाने. आणि ही जी आहे ही लिस्ट तुम्हाला ऑलरेडी म्हणजे लास्ट इयरला कट ऑफ कुठे होतं, कुठपर्यंत झालं त्या इन्स्टिट्यूटचं हे ऑलरेडी तुम्हाला त्या साईडवरती म्हणजे एमएससीईटी जी की ऑल ओव्हर प्रोसेस राबवते त्या साईडवरती तुम्हाला पाहायला मिळतं कट ऑफ लास्ट त्या इन्स्टिट्यूटची कुठपर्यंत झालेली आहे लास्ट राऊंडला. आणि राऊंड वाईज पण आहे मॅडम त्या ठिकाणी, फर्स्ट राऊंड सेकंड पासून ते फोर्थ पर्यंत.
0: म्हणजे याची प्रोसेस सुद्धा कॅप सारखीच आहे, इंजिनिअरिंगची जशी कॅप सिस्टीम आहे तशीच आहे का?
1: राईट, ही सर्व जी प्रोसेस आहे इंजिनिअरिंग असेल मॅम किंवा मेडिकल फील्ड एमबीबीएस असेल काय किंवा फार्मसी असेल काय, ही पूर्ण प्रोसेस MSCET.org ह्या साईडवरूनच होते. म्हणजे सीईटी सेलच ही पूर्ण प्रोसेस रन करत आहे.
0: बरं, तर मग याचे किती राऊंड असतात सर?
1: मॅम, ह्याचे 4 राऊंड असतात. तर 4

0: राऊंडमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ त्यानुसार आपल्याला प्रिफरन्स द्यायचा असतो. प्रिफरन्स वाईज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ राऊंडपर्यंत आपण जातो. आणि ह्यामध्ये आणखी एक आहे की तुम्ही तुम्हाला अगोदर फर्स्टला रजिस्ट्रेशन करणे त्या साईडवरती जाऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुम्ही राऊंडला पुढे जाऊ शकता.
1: बरं सर, मला आता तुम्ही रजिस्ट्रेशन सांगितलं की मग रजिस्ट्रेशन करताना काय काळजी घ्यावी किंवा विद्यार्थ्यांकडनं आता तुमच्या अनुभवातून आलेल्या काय चुका करतात बरं विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करताना?
0: मॅम ह्यामध्ये होतं असं की जर पाहिलं आपण की ग्रामीण एरिया आहे, फार्मसी आहे, इन्स्टिट्यूट आहेत ग्रामीण एरियापासून मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत, पण ह्यामध्ये की ग्रामीण विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम फेस करावा लागतो की मी पाहतो ग्रामीण विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम येतो तर हे काय करतात की ज्यावेळेस फॉर्म फिल करायचा असतो तर त्यावेळेस ते इंटरनेट कॅफे असतील किंवा ग्रामीण एरियामध्ये जे काही कॉम्प्युटर असेल त्या ठिकाणी जातात ते इंटरनेट कॅफेवरती ते त्यांच्याकडून फिल करून घेतात. ते मग ते फिल करता वेळेस त्यामध्ये काय होतं की बेसिक बेसिक थिंग्स आहेत, समजा स्पेलिंग मिस्टेक असतील, सरनेम असेल किंवा हा ग्रुप आहे तर तो असेल, त्यानंतर ह्यामध्ये काय होतं की ते ठीक आहे ह्यामध्ये काही जर पर्सेंटेजमध्ये कमी जास्त झालं तर त्यानंतर वरती सेंटर आहेत, एफसी सेंटर असतील, एससी असेल तर हे त्या ठिकाणी आणखी व्हेरीफाय करून पुढे पाठवतात. पण ह्यामध्ये एक आणखी प्रॉब्लेम असा होतो की त्या ठिकाणी ते काही वेळेस काय करतात फक्त एमएससीईटी हेच फक्त त्या ठिकाणी ऍड करतात पण त्या ठिकाणी नीट ऍड करत नाहीत, म्हणजे ते त्यांचं काम कमी करतायत नेट कॅफेवाले. पण ह्यानंतर काय होतं की त्यांच्या ऍडमिशन मध्ये हा बेसिक प्रॉब्लेम फेस करावा लागतो पुढे
1: त्याच्या या चुकीमुळे काय बरं म्हणजे आपण म्हणतो ना की याचा गंभीर परिणाम असे होऊ शकतात, त्याचा तोटा काय होतो?
0: हा मॅम, त्याला जी काही पर्सेंटेज असेल म्हणजे त्या पर्सेंटेज रिझर्वेशन जे असेल त्यामध्ये ते त्याला मिळणार नाही, त्यासाठी तो अप्लिकेबल होतच नाहीये.
1: तर फॉर्म भरताना या सगळ्या काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि जिथं ज्यांना अनुभव आहे अशी फॉर्म भरण्याची अशाच सेंटरवरून आपण हे फॉर्म फिलअप करण्याची प्रक्रिया पूर्ण केली
0: पाहिजे.
1: अच्छा, आणि कॉलेजच्या थ्रू असं काही दिले जाते का सुविधा वगैरे?
0: हा, आता कॉलेज डिपेंड करतात. अच्छा, काही जी इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी ते पण तुम्हाला एक तर गाईडलाईन करू शकता, गाईडन्स करतात ते कशा पद्धतीने फॉर्म फिल केला गेला पाहिजे. पण त्या ठिकाणी त्यांनी भरला तरी त्याकडून चार्ज नाही काही घेतला पाहिजे कोणत्या इन्स्टिट्यूटने, फ्री ऑफ जे आहे ते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा आणखी असं होऊ नये की त्या इन्स्टिट्यूटनी म्हणावं की आमचंच फक्त ऑप्शन टाक आणि दुसरं करू नये. एका दिवस तुम्हाला कॉलेज कोणतं घ्यायचं की तुमच्या माइंड मध्ये दुसरं असतं, तुम्ही त्या ठिकाणी गेला की पुन्हा तू काय करेल, त्याकडे आयडी पासवर्ड हे तुमचे तुम्ही सिक्युअर करणं महत्वाचं आहे. जसं आपण कोणतं बँकिंग करता काय पाहतो, आपला ओटीपी न शेअर करणं हे जे सांगितलं जातं किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीने आपण काय करणार, काय केलं पाहिजे, तुमचा आयडी पासवर्ड असेल हा हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी येतो.
1: आणि फॉर्म भरताना आपण स्वतः तिथे लक्ष देणं हे फार महत्वाचं की आपण कुठली माहिती भरतोय, कुठली माहिती त्या फॉर्म मध्ये चाललीय. आणि असे उदाहरणं आहेत आपल्याकडे की एक्स वाय झेड कॉलेजमधनं आपण ते फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी प्रायोरिटीला त्यांचंच कॉलेज टाकलं आणि आम्हाला नको होतं आणि तेच कॉलेज आम्हाला पहिल्याच राऊंडला लागलं.
0: राईट राईट राईट. त्यामुळे काय की मी म्हणतो तुम्ही त्या इन्स्टिट्यूटकडे गेले तर गायडन्स घ्या, त्याकरता आणखी एमएससीईटी सेलने एक आणखी चांगलं काम कोणतं की जी फॅसिलिटी सेंटर दिलेली तर तुम्ही त्यांचे गायडन्स घेऊ शकता ज्यावेळेस फॉर्म फिलअप करायचा तुम्हाला येत नसेल. पण शक्यतो काय पाहिलं जातं की बरेच सारे तिथपर्यंत येत नाहीत, फॉर्म फिल करतात, त्यानंतर आणखी दोन ऑप्शन आहेत, ऑनलाईन तुम्हाला व्हेरिफिकेशन असतं आणि त्यानंतर माहिती की फिजिकल व्हेरिफिकेशन आहे. काही वेळेस ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतायत ते, त्यांना माहिती होत नाही पुढे प्रोसेस काय होते. मग एफसी असेल, फिजिकल व्हेरिफिकेशन केलं तर ते त्या इन्स्टिट्यूटपर्यंत जाऊ शकतात, त्या ठिकाणी त्यांना तो प्रॉब्लेम जाणवतो, समजतो, त्यानंतर ते करेक्ट करू शकतात त्याला, तर त्या पद्धतीने पुढे जाता येतं.
1: बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही फार्मसीच्या जे काही राऊंड्स असतात तर त्या राऊंड्सला सामोरं जायचं आहे. सर, आपण या ज्या तुमच्या फार्मसीच्या कॅप राऊंडला सामोरं जातो तर या राऊंड्सला सामोरं जाताना प्रेफरन्सेस देताना काय काळजी घेतली पाहिजे?
0: ह्यामध्ये मॅम ज्यावेळेस आपण रजिस्टर करणार आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जाणार आहेत, एंटर होणार आहेत, त्यावेळेस mahacitysale.org ही वेबसाईट आहे, त्यावरून आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर राऊंड स्टार्ट होतात. राऊंड स्टार्ट होत आहेत तर लास्ट इयरला हे राऊंड 4 पर्यंत होते, म्हणजे फर्स्ट टू फोर्थ राऊंड पर्यंत होते. तर ह्यामध्ये प्रिफरन्स आहेत, प्रिफरन्स देणे ह्यामध्ये तुम्हाला अगोदर जसं बोललो मी की काही बेसिक मिस्टेक्स होतात, तो कॉम्प्युटर मध्ये गेला आणि तुम्ही सांगितलं की मला हे 20 ऑप्शन टाकायचे, पण त्यांनी जर ऑप्शन टाकता वेळेस काय केलं 20 नंबरचा 1 नंबर टाकलं, म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स पण कसे द्यावे लागतील, हे हाय पासून लो कडे जावं लागेल तुम्हाला, म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स देता वेळेस. पण

0: तिचा त्यांनी वन नंबर टाकला तर त्याला एक तर फर्स्ट राऊंडला तो फर्स्ट प्रिफरन्स आहे हा ऑटो फ्रीज होतो. त्याला एक तर ते इन्स्टिट्यूट घेणं आहे, अदरवाईज ह्या प्रोसेस मधून बाहेर पडणं आहे.
1: अच्छा.
0: सेम लास्ट टाइमला राऊंड सेकंड मध्ये काय केलं, फर्स्ट टू थर्ड जी प्रिफरन्स असतील ह्यामध्ये जर इन्स्टिट्यूट तुम्हाला मिळाली तर ती ऑटो फ्रीज होते, म्हणजे तुम्हाला ती घेणंच आहे. अदरवाईज तुम्ही त्यामधून आणखी बाहेर पडता त्या प्रोसेस मधूनच. सेम थर्ड राऊंड मध्ये पण काय होतं, फर्स्ट टू सिक्स पर्यंत तुम्ही जे काही प्रिफरन्स दिले ते ह्यामधलं जर तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळाली तर तुम्हाला ते इन्स्टिट्यूट घेणं आहे, एल्स किंवा तुम्हाला बाहेर पडणं आहे. आणि राऊंड फोर्थ मध्ये ते जे काही तुम्ही कॉलेज दिलेले असतील, समजा की 200 पर्यंत तुम्हाला हे ऑप्शन देता येतात, तर तुम्ही जे काही ऑप्शन दिले असतील तर त्यामधलं तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळालं तर एक तर तुम्हाला ते घेणंच आहे, आणि नाही घेतलं तर त्या प्रोसेस मधून बाहेर जाणं आहे. म्हणजे कोणत्या सीटी सेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्रोसेस मधून बाहेर जाणं आहे. आणि त्यानंतरही आणखी ऑप्शन असतील ते कोणता इन्स्टिट्यूट लेवल जे असतील ते
1: स्पॉट राऊंड. अच्छा, स्पॉट राऊंड पण खरं तर चौथ्या लेवलला गेल्याच्या नंतर तिथलं ते घेणंच घेणं आहे. स्पॉट म्हणजे तर अजून लकी ड्रॉ आहे.
0: हो मॅम, आणखी स्पॉट राऊंड मध्ये आता ह्यामध्ये आणखी एक आहे की सीटी सेल काय करता की 20% सीट जे आहेत ते इन्स्टिट्यूटला देतात.
1: बर, मॅनेजमेंटच्या.
0: हा, मॅनेजमेंट म्हणा तुम्ही थोडक्यामध्ये, पण मी जी म्हणतो तर ह्यामध्ये 20% सीट ह्या इन्स्टिट्यूटला देत आहेत. समजा माझ्याकडे 100 सीटची इनटेक आहे, तर मला किती 20 सीट मिळतात घेण्याकरता. तरी त्यानंतर सीटी सेल सांगतायत की तुम्हाला ते ठेवायचंय का सरेंडर करायच्यात.
1: अच्छा.
0: ते डिपेंड करत त्या इन्स्टिट्यूटवरती. त्यांना वाटलं की आपल्याकडे आपल्याला सरेंडर करायच्यात, सीटी सेल थ्रू सर्व विद्यार्थी आले पाहिजेत.
1: बऱ्याचदा काय होतं की इन्स्टिट्यूटकडनं मेरिट हाय ठेवलं जातं, हाय ठेवल्यामुळे विद्यार्थी त्याच्यात काही काही बसत नाहीत आणि मग ते शेवटी त्या रिकामेच राहतात सीट्स.
0: राईट, तेच होतं. त्यामुळे काय की बहुतांश काय केलं जातं की तुम्हाला सरेंडर करायचंय. आता एक 60 असेल तुमच्याकडे, 60 इनटेक असेल तर तुम्हाला 20 सीट म्हणलं तरी नियर अबाउट किती 12 सीट आहेत तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते ठेवायच्यात का सरेंडर करायच्या. सरेंडर करायच्यात म्हणजे ते सीटी सेलला द्यायच्या, सीटी सेल थ्रू तुम्हाला विद्यार्थी घ्यायचे हे डिपेंड करतं. पण समजा त्या इन्स्टिट्यूटकडे त्यांनी सीटच ठेवले नसतील त्याकडे स्वतःकडे आणि तुम्हाला ते इन्स्टिट्यूट घ्यायचे समजा कोणत्या इन्स्टिट्यूट लेवलला, तर तो ते नाही घेऊ शकत. कारण ते जर फुलफिल होतील कोणत्या फोर्थ राऊंड पर्यंत, म्हणजे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचा काही फायदा राहिला का त्या राऊंडचा?
1: नाही,
0: काहीच नाही राहिला ऑब्व्हियसली.
1: तर हे प्रेफरन्स भरताना मात्र फार काळजीपूर्वक आपल्याला भरायला लागणार आहेत आणि तिथं जर चुकलं तर मग चुकीचं कॉलेज आपल्या पदरी पडू शकतं हे निश्चितच आहे. अगदी अगदीच आहे. थोडी बहुत इंजिनिअरिंग सारखीच ही प्रोसेस आहे, राऊंड्स तसेच आहेत आणि त्याच स्पॉट लेवलपर्यंत किंवा स्पॉट राऊंडपर्यंत जाऊन हे थांबतं. विद्यार्थी मित्रांना ही सगळी प्रोसेस कळाली असेल. आता आपण कॉलेज निवडताना हे जी प्रोसेस आहे आपल्याला कॅप राऊंड मधली, तर कॉलेज निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? कारण सगळीच कॉलेज आपल्याला माहिती नसतात, बरं, लिस्ट तर आपल्याला खूप मोठी दिसते, तर ते निवडताना काय काळजी घेतली पाहिजे?
0: आता ह्यामध्ये एक आहे, तुम्हाला कॉलेज चूज करता वेळेस कॉलेज तुम्हाला निवडायचंय तर निवड करण्याकरता आता त्या ठिकाणी की सीटी सेल वरतीच राऊंड वाईज लास्ट इयरला कट ऑफ कुठपर्यंत आहे तर त्यानुसार तुम्ही ते प्रिफर करू शकता. ती आणखी त्या ठिकाणी तुम्ही पॉइंट आउट करू शकता, ते इन्स्टिट्यूट तुम्ही सॉर्ट आउट करू शकता, त्यानुसार ते फील करून तुम्ही पुढे जाऊ शकता.
1: अच्छा. इंजिनिअरिंग सारखंच की आपल्याला ब्रँच आणि कॉलेज असा गोंधळ इथे पण असतो का?
0: हा, तर इथे एक आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं की 12वी पास आउट झाला, समजा त्यांनी एंट्रन्स नाही दिली, सीईटी नाही दिली, नीट नाहीये, तर त्यावेळेस तो डी फार्मसीकडे जाऊ शकतो. नाहीये समजा पीसीबी ग्रुप वरती पीसीएम आहे, त्यापुढे जाऊन कोणता तुम्ही ज्यावेळेस बी फार्मसीकडे जाऊ शकता. ग्रॅज्युएशन कोर्स आहे, फार्मा डी आहे, त्यानंतर बी फार्मसी प्रॅक्टिस सारखा कोर्स आहे, त्यासाठी डी फार्मसी पास आउट होऊ नये, तर ह्या डिफरंट ब्रांचेस आहेत त्या ब्रांच कडे तुम्ही जाऊ शकता.
1: तर डी फार्मसीला एंट्रन्स नाहीये, बी फार्मसीला एंट्रन्स
0: एक्झाम आहे.
1: बरं सर, आपल्याला काय काय करता येईल, आपल्याला शिक्षणाच्या कुठल्या दिशा आहेत, करिअरच्या कुठल्या संधी आहेत? डी फार्म आणि बी फार्म हे 12वीच्या नंतरच येणारे कोर्सेस आहेत.
0: हो मॅम, डी फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे, हा डिप्लोमा आहे डी फार्मसी. तर डी फार्मसी ज्यावेळेस तुम्ही पास आउट होत आहेत त्यानंतर तुम्ही बेसिकली काय करता, ऍज अ कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून, कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे तुमचं स्वतःच मेडिकल स्टोअर तुम्ही ओपन करू शकताय. डी फार्मसी केल्यानंतर ऍज वेल ऍज हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून पण तुमच्याकडे स्कोप आहे त्या ठिकाणी. ऍज वेल ऍज तुम्ही पाहिलंच तर एमआर म्हणून पण तुम्ही काम करू शकता,
1: बरं,
0: मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण तुम्ही काम करू शकताय, तर ह्या फील्ड तुमच्यासाठी ओपन होतात. आणि जर आणखी तुम्हाला

0: उच्च शिक्षण त्यापुढे घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट बी फार्म करता पण ऍडमिशन घेऊ शकता.
1: बरं,
0: डायरेक्ट सेकंड इयर करता, डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला बी फार्मला ऍडमिशन मिळतं. म्हणजे 4 वर्षाचा कोर्स तुम्हाला बी फार्म फक्त 3 वर्ष त्या ठिकाणी, आणि बेस चांगला असल्यामुळे डी फार्मसी तुम्ही बी फार्म कडे आले पाहिजे, आणि तो बी फार्म कडे प्रेफरन्स दिल्यानंतर त्याला आणखी सेक्टर बरेच सारे ओपन होणार आहेत.
1: म्हणजे
0: डी फार्म आणि बी फार्म 12वी नंतर आहेत. बी फार्म करता ऍडिशनली एमएससीईटी लागते, नीट लागते, आणि ह्यामध्ये ओपन कॅन्डिडेट आहे त्याला 50% मार्क्स लागतात. रिझर्वेशन कॅटेगरी असेल तर 45% मार्क्स लागतात त्या ठिकाणी. हा हे डिपेंड करतं सीईटी सेल टाइम टू टाइम जे चेंज करेल त्यानुसार हे पुढे प्रोसेस चालत राहते.
1: की बॅचलर डिग्री मध्ये तुम्हाला जसा कालावधी वाढतो तसं तुमचं नॉलेज वाढतं आणि त्याचं वेटेज वाढतं.
0: राईट राईट राईट. आता आणखी एक सांगायचं मला तुम्हाला, ही फार्मा फील्ड आहे ही पूर्ण जी आहे ते पीसीआय थ्रू रन केली जाते. बी फार्मसी आहे हा डिग्री कोर्स आहे, ग्रॅज्युएशन आहे मॅम, तर हा कोर्स आहे 4 वर्षाचा कोर्स आहे. सेमिस्टर पॅटर्न आहे.
1: बरं,
0: आणि ह्याला 8 सेमिस्टर आहेत. सेमिस्टर पॅटर्न आहे, जसं डी फार्मसी हा अॅन्युअल पॅटर्न आहे.
1: अच्छा, वर्षातून
0: वर्षातून एकदाच आहे. 3 सेशनल एक्झाम असतात, त्यामध्ये बेस्ट ऑफ 2 अवरेज असतं, ते काउंट केलं जातं. आणि ह्यामध्ये जर पाहिलं जॉब म्हणलं तर आता बेसिक जे डी फार्मसी करता होतं ते ऑलरेडी तुमच्याकडे तो पण राहणारच आहे. म्हणजे कोणतं कम्युनिटी फार्मासिस्ट असेल, त्यानंतर तुमचं हॉस्पिटल फार्मासिस्ट असेल काय, किंवा एमआर असेल काय, पण त्याबरोबर आणखी हे इलॅबोरेट काय होतं, जास्तीचं काय येतं ह्यामध्ये, क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह असेल काय, डीआय असेल, डीआय सारखी एक्झाम तुम्ही देऊ शकता बी फार्म नंतर. क्लिनिकल आणि रिसर्च असोसिएट असे फील्ड तुमच्यासाठी ओपन होतात.
1: बरं,
0: एवढंच कमी नाही तर तुम्ही डी फार्मसीवरती लेक्चरर पण होऊ शकता.
1: ओ अच्छा,
0: राईट,
1: हे छान आहेत. अर्थात करिअरच्या यातनं दिशा वेगवेगळ्या दिसत आहेत आपल्याला, आणि शिक्षण हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं चांगलं करिअर घडवता येतं. सर, याच फार्मसीमधून आपल्याला जर उच्च अभ्यासक्रमांची माहिती हवी असेल तर ते कोणते आहेत?
0: तर तुम्हाला पीजी करता जायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करता जायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही बी फार्म पास आउट होता त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं तर त्यावेळेस एम फार्म ही फील्ड आहे. एम फार्म हा कोर्स आहे त्यामध्ये. तर एम फार्म आहे, मास्टर आहे त्या ठिकाणी, 2 वर्षाचा कोर्स आहे हा एम फार्म जो आहे तो. आणि ह्यामध्ये पीसीआयने अप्रूव्ह केलेले जे ब्रांचेस, तर नियर अबाउट माझ्या माहितीनुसार 13 कोर्सेस हे पीसीआयने अलॉट केलेले आहेत मॅम. तर ह्यामध्ये डिफरंट सब्जेक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिक्स असेल काय, फार्मास्युटिकल केमिस्ट्री असेल काय, फार्मास्युटिकल अनालिसिस असेल काय, क्वालिटी अश्युरन्स असेल काय, फार्माकॉग्नोसी, असे बरेच सारे नियर अबाउट 13 कोर्सेस आहेत ह्यामध्ये मॅम.
1: आणि फार्मसीचं महत्व आपल्याला इंडस्ट्रीयल लेवलवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फार्मसीचं महत्व काय सांगता येईल, सद्य परिस्थिती काय सांगते, कॅल्क्युलेशन काय सांगतात?
0: तर फार्मा इंडस्ट्री म्हणल्यानंतर डे टू डे लाईफ आज पाहतो माणूस, म्हणजे फूड पेक्षा मेडिसिन जास्त महत्वाचं झालं असं झालं आजच्या डे टू डे लाईफ मध्ये. तर ह्यामध्ये फार्मा इंडस्ट्री म्हणलं तर फार मोठा स्कोप आहे ह्यामध्ये. डी फार्म बी फार्म असेल काय किंवा एम फार्म असेल, फार्माडी जी काही पासआउट विद्यार्थी होतील त्यांच्याकरता आज जर पाहिलं मॅडम तर फार्मा इंडस्ट्री नियर अबाउट 2% जीडीपीचा रेशो हे इंडियन इकॉनॉमी मध्ये
1: कव्हर
0: करत आहे. त्यामुळे आज जर पाहिलं तर नियर अबाउट 3rd ही ग्लोबल फार्मास्युटिकल प्रोडक्शन बाय व्हॉल्यूम हे इंडियन रँक कव्हर करत आहे.
1: म्हणजे जगातली तिसरी अशी एक ही इंडस्ट्रीयल क्षेत्र आहे जिथे भारत आपली स्वतःची पोझिशन स्थिती मेंटेन करतो.
0: म्हणजे इंडियाचा रँक हा 3rd आहे ग्लोबली. इंडिया दी फार्मा प्रोडक्शन बाय व्हॉल्यूम, प्रोडक्शन मध्ये म्हणतो मी, प्राइस मध्ये नाही मॅम, तो व्हॉल्यूम मध्ये 3rd 1 आहे. तर ह्यामध्ये जर पाहिलं तर आता तुम्ही पाहताय की जेनरिक मेडिसिन, तर नियर अबाउट 20% वर्ल्डचा जेनरिक मेडिसिन कव्हर करतोय ओनली इंडिया. आणि ह्यामध्ये आणखी एक ऍडिशनल सांगतो की ह्यामध्ये होतं की आज वर्ल्ड आपल्याकडे पाहत आहे, कारण जवळपास 40-70% म्हणजे 40-70% लो कॉस्ट मध्ये आपण मेडिसिन प्रोडक्ट करतोय, मॅन्युफॅक्चर करतोय,
1: म्हणजे
0: कम्पेअर टू वर्ल्ड मॅम.
1: आणि ही गोष्ट जास्त अधोरेखित केव्हा झाली, की जेव्हा आपल्यावर सँक्शन्स लादले जातात, स्पेशली आता भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्यावर ज्या देशांनी सँक्शन्स लावलेत तर त्यांची अर्थव्यवस्था आपल्या केवळ या फार्मा इंडस्ट्रीमुळे प्रभावित झालेली आहे, हे त्याचं खूप मोठं उदाहरण म्हणता
0: येईल. नक्की नक्की, छान मॅम तुम्ही पॉइंट त्यामधून घेतला. ह्यामध्ये आज तुम्हाला मी सांगितलं तसं 40-70% म्हणजे आज लो कॉस्ट मध्ये आपण बनवतोय, मॅन पॉवर आहे आपल्याकडे भरपूर सारे. आता पाहिजे तर फक्त कोणतं की वेल एज्युकेटेड जो फार्मासिस्ट आहे तो बाहेर येणं आणि तो बाहेर त्या इन्स्टिट्यूटने आणणं ती काळाची गरज आहे. म्हणजे मी जर आज म्हणत असेल की नियर अबाउट 5 लाख करोड आज टर्न ओव्हर आहे मेडिसिनचा, पण हाच टर्न ओव्हर मॅम

0: 3% पर्यंत जवळपास वाढणार आहे 2030 पर्यंत.
1: बरं,
0: म्हणजे पहा किती ग्रोथ असेल या फील्ड मध्ये पण, त्यामुळे ह्या बाजूनी पण पाहिलं पाहिजे.
1: तर हे खूप महत्वाचं क्षेत्र असं म्हणता येईल. या क्षेत्राचं शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला फार्मसी या क्षेत्रामध्ये हवं त्या गोष्टीचं जे काही आपल्याला शिक्षण घेतलेलं आहे त्यातनं प्रोडक्शन करून चांगली औषधं बाजारात आणता येतील हे आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये. सर, जेव्हा आता आपण फार्मसीच्या कॉलेजचं शिक्षणाबद्दल बोललोय, त्यातनं आपल्याला करिअरच्या कुठल्या दिशा आहेत यावर बोललोय. सर, मला अजून एक असं विचारावं असं वाटतं की जसं आम्ही म्हणतो की होमिओ फार्मसी एक वेगळं आहे किंवा आयुर्वेद फार्मसी वेगळं आहे, पुन्हा तुमचं अॅलोपॅथी फार्मसी आहे, तर ह्या फार्मसीच्या थोडं माहिती काय सांगता येईल आपल्याला?
0: मॅडम, तुम्हाला ह्याबद्दल सांगतो एक. ज्यावेळेस फार्मसिस्ट होतो किंवा फार्मसी करत तुम्ही ऍडमिशन घेताय, तुम्ही ज्यावेळेस मेडिसिन बनवताय त्यावेळेस तुम्हाला अगोदर त्या मेडिसिनच्या अगोदर बॉडीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ती मेडिसिन काय ऍक्ट करणार आहे त्याचं मेकॅनिझम माहीत असणं आवश्यक आहे.
1: म्हणजे
0: जसं तुम्ही आपण एमबीबीएस कडे तुम्ही फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट आहे, फार्माकोलॉजी म्हणजे काय, तुम्ही मेडिसिन घेतल्यानंतर काय बॉडीमध्ये बदल होणार आहे, काय चेंजेस होणार आहेत आणि बॉडी काय ऍक्ट करणार, रिॲक्ट करणार आहे त्याला, हे तुम्हाला अगोदर माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही मेडिसिन फक्त बनवली तुम्ही देताय ह्यावरती चालत नाही, तर त्या फार्मासिस्टला अगोदर माहित त्याला नॉलेज काय पाहिजे, तर त्याला ह्या म्हणजे फार्माकोलॉजीचं पण नॉलेज पाहिजे, त्या मेडिसिनचा मेकॅनिझम माहीत पाहिजे, त्यानंतरच तुम्ही ते प्रोडक्शन करू शकता. तर एम फार्म मध्ये हा फार्माकोलॉजी पण एक स्पेशलायझेशन आहे, पण मी इथे म्हणतो की बेसिक आहे. बी फार्म मध्ये जो विद्यार्थी पास आउट होणार आहे तो इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, तर त्यावेळेस त्याला फार्माकोलॉजीचं पण नॉलेज, म्हणजे जी काही बाकीचे सब्जेक्ट आहे त्यामध्ये फार्माकोलॉजी पण हा एक सब्जेक्ट आहे, म्हणजे त्याला ही नॉलेज लागते. त्यानंतर मेडिसिन कसं प्रिपेअर करायचं, मॅन्युफॅक्चर करायचं, हे त्याला नॉलेज असणं गरजेचं
1: आहे. खरंच आहे, खरंच आहे. तर हे खरं तर आमच्यासाठी नवीन माहिती आहे, कारण विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आपण टॉप पर्यंत विचार केला तर आपल्याला खालच्या स्टेप्स कळतील की मला इथून इथं जायचं, इथून इथं जायचं यासाठी. सर, मला असं एक आता विचारावं असं वाटतं तुम्हाला, आपण फार्मसी क्षेत्राचं हे जे महत्व आहे, तर मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये आपण वॅक्सिनच्या दृष्टीने खूप जवळून पाहिलेलं आहे, म्हणजे भारताने कोरोनावरची लस काढली, जगभर त्याचा पुरवठा केला गेला, जगभरात भारताचं नाव झालं, तर फार्मा कंपनीमधला हा एक मोठा क्रांतिकारी म्हणजे ती एक स्थिती म्हणता येईल आपल्याला, आणि त्यातनं आपण जगाला काहीतरी दिलेलं आहे. आणि अशा कित्येक उदाहरणं आहेत की आज आपला जगाच्या फार्मा कंपनीमध्ये मोठा वाटा आहे आणि आपण त्यांचे मोठे निर्यातदार आहोत या बाबतीमध्ये. तर अजून वेगळे पण काय सांगता येईल आपल्याला?
0: नक्कीच मॅम, तुम्ही फार छान प्रश्न विचारला. तर मला ह्यामध्ये असं सांगणे की जर आज पाहिलं तर जगामध्ये जे व्हॅक्सिन प्रोव्हाइड करतो आपण, सप्लाय करतोय, तर नियर अबाउट 60% व्हॅक्सिन आपण बाहेरच्या देशांना प्रोव्हाइड करतोय.
1: बरं,
0: आणि जर मेडिसिनच्या बाबतीत बोलायचं म्हणलं, मेडिसिन सेक्टर बद्दल, तर जवळपास आपण 200 देशांना आपण मेडिसिन सप्लाय करतोय. म्हणजे ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की फार बदल होऊ नये, फार आणखी पुढे जाणं, त्यामुळे बरेच जे विद्यार्थी आहेत त्यांनी ह्याकडे स्पेशली प्रिफरन्स दिला पाहिजे ह्या फील्डकडे असं मला वाटतं.
1: आणि नक्कीच फार्मसीकडे जाण्यासाठी यातून फार्मसीच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी आपण बोललेलो आहोत. फार्मसीकडे जाण्यासाठीचं ऍडमिशन प्रोसेस, पुन्हा राऊंड सिस्टीम यावरही आपण आज सविस्तर इथं चर्चा केलेली आहे. तेव्हा प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख सर, तुम्ही आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आलात आणि विद्यार्थ्यांना फार्मसी या क्षेत्राविषयीचं अगदी सविस्तर असं नॉलेज माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे सगळ्या आमच्या कॉलेज कॅम्पसच्या मित्रमैत्रिणी आणि आकाशवाणीतर्फे तुमचे मनापासून आभार, धन्यवाद.
0: मी देखील मॅम, मी आकाशवाणीचे आपल्या सर्वांचे आभार मानतो मनापासून, मला आपण इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू.
1: धन्यवाद सर.

मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

0: श्रोते, आताच आपण कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आज आपण फार्मसी प्रवेश प्रक्रिया, शिक्षणाच्या दिशा आणि करिअर संधी याविषयी प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित केला.
1: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 11:50 आता प्रसारित करीत आहोत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण नेहमीच अशा काही कलाकारांविषयी बोलत असतो की ज्यांनी आपल्या मनात त्यांच्या कलेनं गुणानं अगदी स्थान पक्क निर्माण केलंय। खरोखर श्रोते, एखादी व्यक्ती मनात आली ना तर ती जातच नाही मुळी, कारण तिची कला असेल, तिचे गुण असेल, तिचा स्वभाव असेल हे आपल्या मनात पक्क रुंजी घालत असतात, अर्थातच चांगल्या पद्धतीचा। आज सुद्धा आपण अशाच व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत, पण त्याआधी त्यांची कला त्यांच्याच निर्मितीनं म्हणजेच त्यांच्या गीतांच्या माध्यमातून आपण ऐकली तर वा, फारच सुंदर। मग त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात, पण त्यांची जी कलाकृती आहे आधी त्या गीतातून त्यांची ओळख आपण समोर आणूयात, अर्थातच गुरुदत्त जे की एक अभिजात कलावंत आहेत, पडद्यावर दृश्य काव्य साकारणारा अभिजात दिग्दर्शक म्हणजे गुरुदत्त। ऐकूयात त्यांच्या निर्मितीतला हा एक सुंदर आविष्कार म्हणजे CID चित्रपटातील हे गीत, जे की गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, तर संगीतबद्ध केलंय ओपिनय्यरांनी यांनी, तर गात आहेत आशा भोसले, शमशाद बेगम आणि मोहम्मद रफी।

श्रोते हो जादू नगरी से आया है कोई जादूगर या अगदी उक्ती प्रमाणे होळी प्रमाणेच ज्याची जादू आपल्यावर त्याच्या कलेनं त्याच्या दिग्दर्शनानं आपल्यावर पोहोचली अगदी मोर पिसासारखी फिराविना तशी मनात रुजली आणि तेच म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिभावान निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणजे गुरुदत्त. श्रोते गुरुदत्त हे नाव जरी ऐकलं ना तरी त्यांची अजरामर अशी गाणी अगदी आपल्यासमोर झपाझप समोर येतात. आताच आपण जे गीत ऐकलं लेके पहला पहला प्यार बरके आखो में खुमार आणि त्याच्याच विरुद्धची भावभावना निर्माण करणारं ते एक गीत म्हणजे बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. एकीकडे प्रेम करायला भाग पाडणं तर दुसरीकडे थोडं सांभाळून प्रेम करणं अशा प्रकारच्या विरुद्ध रचना आपण गीतात ऐकत असतो आणि तसंच काहीसं जीवन पण असतं. हा तर श्रोते आपण बोलत होतो गुरुदत्त यांच्याविषयी. गुरुदत्त यांच्यामध्ये कला आली ती अगदी घरातूनच त्यांच्या नसानसात ती भिनलेली होती. भारतातील बऱ्याच दिग्दर्शकांना गुरुदत्त यांनी प्रभावित केलं. अगदी पडद्यावर दृश्य काव्य साकारणारा हा अभिजात दिग्दर्शक होता. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या कला प्रवासाचं आपण स्मरण या ठिकाणी श्रोते हो करतो आहोत. अगदी भारतात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत 1952 साली जेव्हा झाला तेव्हा त्यात हॉलिवूडमधले अनेक जगप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि या महोत्सवात रोझेलिनीचा ओपन सिटी डिसिकाचा बायसिलिक थीप यासारखे अनेक चित्रपट पाहायला मिळाले होते आणि हे चित्रपट पाहून ज्यांच्या जाणीवा समृद्ध झाल्या त्यामध्ये बासू भट्टाचार्य बासू चॅटर्जी मणी कौल कुमार सहानी एवढंच काय विमल रॉय आणि राज कपूर यांचा सुद्धा समावेश होता. श्रोतेहो विमल त्यांचा दो बिघा जमीन आणि राज कपूर यांचा बूट पॉलिश हे या महोत्सवातील चित्रपट बघून स्फुरलेले चित्रपट होते. नवकेतनचा बाजी हा गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आणि तो बॉलिवूडमधील नुआर फिल्म्स असं ज्याला म्हणतात त्या गँगस्टर पासून प्रेरित झालेला तो चित्रपट होता. त्यातलं गीत आपण ऐकणारच आहोत पण आत्ता माझ्या क्यूवर आहे हे बाबूजी धीरे चलना आर पार या चित्रपटातलं हे गीत आहे. गीता दत्त यांनी हे गायलंय मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत आहे आणि ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलंय तेव्हा ऐकूया.

श्रोते हो, गुरुदत्त यांनी पहिल्यांदा फिल्म कंपनीच्या लाखाराणी या चित्रपटात लक्ष्मण ही व्यक्तिरेखा रंगवली होती. आणि श्रोते, आत्ताचं जे गीत आपण ऐकलं, थंडी हवा काली घटा, आणि आजच्या वातावरणाला ते तर अगदी पुरेपूर समर्पक असं ठरतंय. कारण बाहेर गारवा आहे आणि आतमध्ये आपण अशी छान छान गाणी ऐकत आहोत आणि गारव्याला आणखीन मोठं आमंत्रण देत आहोत. पण श्रोते हो, थोडं आश्चर्य वाटतंय की इतक्या लवकर वातावरणात गारवा येईल असं वाटत नव्हतं.

0: सुन सुन सुन, अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। सुन सुन सुन, अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाए। काहे घबराए, काहे घबराए।
1: श्रोतेहो, कागज के फूल हा चित्रपटही प्रदर्शनानंतर एक कलात्मक चित्रपट ठरला। चित्रपट दिग्दर्शकाच्या आयुष्यातील संघर्ष हा चित्रपट दाखवतो। प्रदर्शन होताना अपयशी ठरला, पण नंतर मात्र क्लासिक म्हणून ओळखला जाऊ लागला। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील श्रोतेहो गाणी नाही केवळ मनोरंजनासाठी नाहीच, तर कथानकाचा महत्वाचा भाग आहे। त्यांच्या गाण्यांची एक वेगळी अशी लकब आहे। गाण्यांमधून पात्रांच्या भावना, संघर्ष आणि नातेसंबंध उलगडत जातात। प्रेम, विरह, आशा, निराशा, एकाकीपणा, जीवनाचं तत्वज्ञान यांचं प्रभावी चित्रण त्यांच्या गाण्यात दिसतं। सचिन देव बर्मन, ओपी नय्यर, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या सहकार्यामुळे त्यांच्या चित्रपटातली गाणी ही दर्जेदार बनली, हे नक्की। अनेक गाण्यात समाजातील विषमता, मानवी मूल्य आणि वास्तवावर भाष्य केलेलं दिसून येतं। अगदी गाणी ऐकतानाच त्याचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहील अशी मांडणी ही गुरुदत्त यांच्या शैलीची अगदी खास ओळख होती। त्यामुळेच जाने वो कैसे लोग थे, ये दुनिया अगर मिल भी जाए, बाबूजी धीरे चलना, चौधरी का चांद, वक्त ने किया क्या हसी सितम, यासारखी गाणी आजही हिंदी चित्रपट संगीतातील अजरामर कलाकृती म्हणून मानली जातात। चला तर हेच गीत म्हणजे

श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पात्र

उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. श्रोते, आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहोत. श्रोते, साहब बीबी और गुलाम या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा मिळवलेला चित्रपट अर्थात गुरुदत्त यांना भारतीय सिनेमातील दूरदर्शी दिग्दर्शक म्हणून मानलं जातं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढ उतारांनी असं भरलेलं होतं. अभिनेत्री गीता दत्त यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या आयुष्यातील भावनिक संघर्षाचा प्रभाव त्यांच्या चित्रपटांमध्ये दिसून येतो आणि हे आपण अनेक गाण्यांतून अनेक कथांतून त्यांच्या आणि अनेक दिग्दर्शकातून जाणून घेत असतो. फक्त 39 वर्षांचं आयुष्य असूनही त्यांनी भारतीय सिनेमावर आपला एक वेगळा प्रकारचा अमिट ठसा उमटवला. अशा या गुरुदत्त यांच्या कलाकृतीला सलाम करूया आणि त्यांनी निर्मित केलेला चित्रपट त्यातलं हे गीत